नाचे मोर वही नाचे मोर, पंख फैला कर नाचे मोर, नाचे मोर वही नाचे मोर, ताता थैया नाचे मोर, ताता थैया नाचे मोर, ताता थैया नाचे मोर, रंग बिरंगा सुंदर मोर, ताता थैया नाचे मोर, नाचे मोर वही नाचे मोर।